0: आमी सर्वां कमर बांदून खळाक देवूंक जाय. आपूण म्हणलें हम आतां सोडूंक जाय, ते दाळा वालतली पळय आमी म्हणली सकत. आपूण म्हणलें हम आतांच सोडूंक जाय, ते दाळा वालतली पळय आमी म्हणली सकत. आज आमी निश्चल बसून मावून रावल्या तर फाल्यां हांगासर मुन्नाय उखलतले. दैरान आजच आमी जोळतो दिवो घेवन मांडलोलो दाट अंतर पयस दावंडव्या. धैरान आजच आमी जोळतो दिवो घेवन मांडलोलो दाट अंतर पयस दावंडव्या. म्हजे बळिश्ट समाजीक जागोव्या, वापार्या दया म्हणले आमचे हातेर. म्हजे बळिश्ट समाजीक जागोव्या, वापार्या दया म्हणले आमचे हातेर. हेरांची बदलावन करूंक पेसाडच्या आदी भावा भयणी काडया आमी आजच पयले मेट. भावा भयणी काडया आमी आजच पयले मेट. देव बरें करूं.
1: आमकां मुखार वचाक एक प्रेरणादायक संदेश दिल्ले सपना बाईक धन्यवाद.

0: आता अखेरीचो कवी जावन आसा एडवर्ड लोबो हांणी तोकोट्टूचे भोवभाशा कवी म्हणून सांग येता कित्याक म्हळ्यार हांणी फक्त कोंकणींत नाच तुळू कन्नड ब्यारी अशी वेगवेगळे भाशेंतूय कवन बरोवन वाचता पत्रिकेकय कविता बरयता लेखन प्रकट करता नाटक आनी शॉर्ट मुवींतूय अभिनय करता आकाशवाणी तशी वी फोर चॅनल आनी नम्म कुडला असल माध्यमांतूय संदर्शन कार्यक्रम हांतू प्रसार करच्याक तेंको दिता जिल्हा मट्टाचे आनीक वेगवेगळे संमेलनांतू कविगोष्टींतू भाग घेतला कर्नाटक साहित्य परिषद हाजो कार्यदर्शी जावनूय ताजे सेवा दिते आसा ब्यारी अकादेमीचे ब्यारी काव्य संपुटांत हाची दोन कविता प्रकट जाल्याची तशी ब्यारी चुटुकू स्पर्धेंतूय हाणें इनामां जोडल्या हो आतां रेडियो सारंग हांतू उद्योगी जावनू आसा आतां आमचे मुखारी आशा नशा म्हणजे कविता वाचन करता
1: सर्वांक नमस्कार म्हज्या कवितेचें नांव आसा आशा नशा

0: अरे अरे अरे अरे डोलला
1: काय रे सटली बटली काय घेऊन
2: ओ हो हो क्लॉड प्रेम काय म्हणून सांगो वट्टारे मुझे ग्रास
1: किती
2: कंच्या कास्ताची बाईल मेळली रे माका एका घडयेचे सुकना पहिले मुझी बाईल हसनमुखी असली आता पण सूरपणा की झाल्या पायार पाय घाल बसता आणि माका फरमायता ये डोल्ला उदा घाड ये डोल्ला झाडू मार ये डोल्ला अळण काड उदाक दाबय बजवे हुकलाय असे काम कर कर झाला पळे हा मुस्का सांग्या बरं ताज्या मुस्का रागाल्या म्हणून जाता माका ना आणि हा रवाना हा उद्या हळले तुझ्या घरात रवाना हा खै तरी वेता
1: खै वेताय रे
2: सीध मंगळूर वेता
1: मंगळूर वेताय
2: हा खै तरी काम करून दिस सरता मंगलोर बरो गाव बरे बरे जागे असतात सांजेच्या वेळार कदरी पार्क टागोर पार्क तन्नीर बावी पिळीकुळा जाग्यांनी बोवल्यार थंयसर येऊच्या सुबी सुबी चेडवांक पळयल्यार दोळे थंड आयस्ता बरी जातात बरे बरे गुडे असतात कपरी गुडो बुल्प गुडो जल्ली गुडो मण्णा गुडो चुंबू गुडो नंदी गुडो या गुड्यांनी बसल्यार खंयचे एकले चेडू म्हाका कायस करतले ते खंडीत हांव हांगा रावना ह्या बायले सांगे दीस सारूंक म्हाका जायना केदळला पळयला रिकी रिकेरी चिरी चिरी पिरी पिरी हांव सीध मंगळूर वेता
1: मंगळूर येता
2: वय
1: मंगळूरची गजाल कुत्र तुका
2: कितें जाला मंगळूरांत
1: आयक आयक

0: कितें बोंबई तितून पार जालांगे तरेव पाटी गारव आसना
1: आनी खंय येताय रे
0: म्हाका ते मारताया
1: सत
0: च्या पाती लाटच्या लाटण्यानच तूं मारलो मार पळय आळे दुंगोट आयला
1: तर आतां खंय येताय डोल्ला
0: सीद बँगलोर वेता
1: बँगलोर
0: बँगलोरचो हव एअर कंडिशनर बरी थंड खंय बँगलोरांतले कब्बन पार्क भुमी वैकुट खंय तांच्या रुखा मुळ्यांनी आडोसाक कुट कुट करून पारव्यांनी मोग केल्ल्या बरी आवाज ऐकता खंय हांव सिदा थंयच येता हांव हांगासर रावना केदळा पळयला रे किरी किरी चिरी चिरी पिरी पिरी हांव सिदा बँगलोर वेता
1: बँगलोर
0: वय
1: बँगलोरची अवस्था नाही तू
0: कितें जाला बँगलोर

0: आमी आतां ही गजेचें हातूंत एक्टिविटीज आसा, ही मॅजी पळयचें पडटा, पुरो म्हणटना एक म्हजी एक आशा कारण नॉर्मल लायफ जिवन एंड कितलें जाता कशें जाता एक पुरो बरें जालें. मागीर व्हडलें अचिवमेंट्स म्हाका कांय येना, म्हाका कांय म्हळ्यार एक सामान हांव हॅप्पी आसलें पुरो तितल्यान.
1: ओके, नाटकांनी तुमी अभिनय करतना या थंयसर बॅकग्रावंड बॅक स्कोर म्युझीक दिता आसतना बेळाची बंदड आसता, राती 11-12 तें तुज्या हेल्थाक इफेक्ट जाल्लें आसा गे?
0: सडाव दोन म्हाका इफेक्ट दोन कारण तेंत कित्याक म्हळ्यार
1: मोठ्या आमची न्हीद
0: न्हीद गडल्यान आनी कारण म्हळ्यार तांणी आमी 4 वरां बैसन गेल्यार एका नाटका कडेन, ते म्हणटात शार्प 7:30-8:30 स्टार्ट करता म्हणटात. थंय गेल्या उपरांत ते प्रोग्राम स्टार्ट करना, थंय कोण तांचे मुखेली कोणचे येतात, तांचे स्पीच करतात, तांचे ते राजकीय उलयतात, ते पुरो तांकां मायक तांचे पुरो खावन जाल्या उपरांत 1 वरां सोडटात. ते लोक जेवन जाल्या उपरांत तांकां न्हीद ओडटा, मागीर तो ड्रामा आमी करना, मागीर आमकां कांय उरलें शीत थंय आसता पळय तें जेवण तें जेवचें पडटा, तें वायट रायजांनी पुरो म्हणटना तें मागीर बुकेक आकलासर जेवचें पडटा. थोडे पटी जॉयन आसतना येयला ते न्हीद मेळना. म्हाका काल जालें म्हळ्यार कंटिन्युअस ड्रामा जालो, शिव तुगेले इतलो हिट जालो की म्हळ्यार थोडे पटी एका दिसान आमी 3 शो केल्ले आसात. एक कडेन आनी सुकून बाय मिस्टेक गुत्तून आसतना आनी एकच जाग्यार आनी 2 नांव कन्फ्यूज जाले पुत्तूर म्हणून. 3:45 वचून स्टार्ट करून घरा फिन ड्रामा 7:45 फिनीश करून घरा येवन पावतना 9:30 जाल्यान दुसरे दिसा. ती एक एक्सपिरियन्स म्हणजे आजी की विसरूंक जाय आपलो एक्सपिरियन्स, पूण कस काडला. पूण लाईव्ह म्युझिक असे प्ले करचे आणि बॅक स्कोर असे घालचे की आता रेकॉर्ड ड्रामा प्ले करचे मस्त व्यत्यास असा. मागीर म्हाका किती बघले नाका म्हणून, कित्याक म्हणल्यार इट टेक इट फॉर ग्रँटेड झाले. देखून म्हाका हांव त्या जाग्यार हांव रावना खंय गेल्यार, म्हजे एक सिस्टम असा हे कोणाक करयत म्हणल्यार ओके करा म्हण. हांव तशें हांव एक्झिट जाता, हांव इवन स्पोर्ट्सान जाल्यार एक्झिट जावं कारण तेंत हांव आतां हे कंटिन्यू केलें जाल्यार म्हाका आतां मास्टर जावन चान्स आसा. पूण म्हाका बोगाना की तांतू हांवें काल एक बेश्टें खंय म्हणून इंजरी जाल्या कोणी नात. नांव एक 2 दिसांक नमस्कार कॉंग्रेच्युलेशन्स म्हणटा, तरी कॉंग्रेच्युलेशन म्हणून येना थोड्यांक कोंका चकाच्या म्हणटा ते पुरो एक्सपिरियन्स जावन तूं एक निर्धार करून एंटरटेनमेंट फिल्डाक आतां येयलो तांतू काले म्हण तांतू हें आसा. पूण न्ही एटलिस्ट म्हजो टायम येता तांतू पीस ऑफ मायंड आसता म्हळ्यार आनी स्पोर्ट्सान हांवें शती दाखोवन त्या टायमार दाखोवन जाले तरण म्हणून आतां आनी आंतू काले करून आसा एटलिस्ट मुखल्यान कोणें की एक हसूंक जाता की म्हजो वेळ मुखार आनी काल तांतून म्हाका अचिवमेंट करूं जाता पळयता.
1: ओके, जोक्स हसो कॉमेडी लोक सद्दां पसंद करचो विशय, फस्ट दिसांनी हाची खायज मस्त जाय जाय आनी जोक्स जाय जाय म्हणटा, जोक्स कशें हसूंक जाय तुज्या प्रकार?
0: आतां ऑलमोस्ट आतांचो जनरेशन असो काल ना लागे म्हळ्यार आमी मुनचे मात्र सिंगल मिनींग डबल म्हणटात आतां पुरो आयकतात ना म्हूण सांगिना. आतां खंयचे आतां काल जाणा पुरो एक मिडिया इकले आयला की म्हळ्यार पुरेंच्या हातान मोबायल आसा, युट्यूब इंस्टाग्राम रिल्स पुरो करना पुरे व्हडल्यो व्हडल्यो अल्टिमेट जाल्यान पुरो जोक्स जायचे. म्हूण कशें की म्हळ्यार बॉडी शेविंग करणे ह्या काल म्हणटात कोणाच्या अंग हें जाल्ल्यांक हें करून वचो जाल्ल्यांक हँडिकॅप हँडिकॅप हँडिकॅपाच्या वेळार या थोडे आमी तांचे वेळार आमी मकार करूंक आमी वचून वचो. एका थोड्यांची सोय आसता मॅनरिजम ताचे वेळार तूं काल कर इमिडियट कर काय बेजार ना, पूण हँडिकॅपाच्यान करून वचो म्हणून म्हजे एक तिकले ते आशा. मोठे आयले की हांव बेजार करना कित्याक म्हणजे ते एक पार्ट ऑफ लायफ आले बरी कालो म्हजे कितले जण म्हणटा कसो मोठो जावचो म्हणून ती एक संसाराची विधी ते काय करून तांणी आमकां विचारचे आमी तांकां विचारचे हांवें कशें बरी दिवचें उलटा ते फन. पूण हँडिकॅपाच्या म्हाका करून न्हू म्हणजे
1: जल्मतावन एक पाप ते बांधिल्ले एक म्हणटा ताका येत आसतना तशेंच जल्मून आयला जाल्यार
0: आतां वंदू मट्टे काय ते हिट जावन कारण काले माथ्यार कॅस नासतना ते खंय मुसर पावले ते तशेंच
1: कॅस उपरांत
0: ना म्हजे पयल्यांत गेल्ले ते पयल्यांत गेल्ले एक आमी सांगित आमी कोडयाल रावचे आमी मिठाचे आमी सड आसा उदक तशें काले म्हण सांगित मागीर म्हणटा तो पयशे जाता म्हाका जाल्ले दिसना
1: कालीत बँक बॅलन्स झिरो
0: ना झिरो तुमकां जाल्यार दिता येता ना तातूंत काले काला
1: म्हण खुशी जाली तुजे उलोवन जायती विशयंत उलोवंक आसा न्ही की पूण हांगा सर आनी एक विराम घेता आनी कोंकणी पदां मेळकोन सुर्यो दर्याकतान येला मुखचे न्हू तुमी फोन करा कित फोटो आमचे संगत आसा 6364204949 संख्या आयकत्रावर रेडिओ सारंगी 107.8 FM रेकॉर्ड काळची न्ही.

0: तळ मळ कार्यक्रमात निमाने बोडे की फूड आडो संगत स्वागत वेळ झालो दासन सालिसनी सो मिनुटा आम्ही आज जायते उलोन असा की त्याचे जीवित मुगचनो आम्ही म्हणता जायते संगतीनी तने या जीवितांत नटन खेळांगण असे पुरा तने वावर केला असा आणि की जीवितांतली मुखली योजना घेते तरी असा रे तुझे तुम्ही तुम्ही करू का शिवजी
1: म्हणजे दोनची म्हणल्यार हांवें जाऊन काय प्लॅन करू ना म्हणल्यार म्हाका कसे एक अवकाश मेळ्ळ्यार ह्या कालामणी कोणे स्टोरी आम्ही उठ्ठो बसून बरोवचे गी ह्या कालामणी आता प्लॅन करणं असा एक फॉर एक टीम सेटअप करणे कालामणी स्किट्स करचे गी या एक ड्रामा करचे म्हणून ड्रामा टीम करणे एक म्हणल्यार एक अवकाश मेळ्ळ्यार एक आमचे बरें टीम सेटअप करून कित्याक म्हणल्यार टॅलंट्स आसात बरे बरे टॅलंट्स आसात एक प्रोफेशनल टीम न्ही एक टीम करी हा तशेंच एक मुवी करीचे आतां हांवें आतां हांव कालेज स्टार कास्टिंग डायरेक्शन करता तशेंच म्हाका एक अवकाश मेळ्ळ्यार एक म्हजे एक नांव आतां हांवें कालें केलां कित्याक दोन मसूर हांव म्हजे तोन पुरो आयडियाज हांव तुझो दिता सोड न्हू हांव जावन म्हजे तोन हांवें कांय करून देखून म्हाका एक ड्रीम आसा ते एक डायरेक्शन करीचें एक्टिंगान कोणी म्हणी म्हाका वर्कशॉप करून म्हजे करना वर्कआउट जाता म्हणून सांगलें जाल्यार हांव एनी टायम आम रेडी कित्याक म्हण हांव खुद्द जावन वसाना म्हाका एक चान्स दिया म्हणून म्हाका आशा आसा एक्टींग करचें कित्याक म्हणल्यार आम्ही मस्त प्रयत्न करूंक आम्ही वसूना हातून बसून आणि करीचे म्हणून आशा आसा कित्याक म्हणल्यार हांव तूं बॅकअप करणार हांव दुसऱ्यांचे पहिले थिंक करतलो
0: ओके
1: म्हजे बसून थिंक करून येतलो ते म्हणजे मिस्टेक आसा
0: ओके तशें जावन तूं येता नवें कालेंगे चिंता आटोवन आसाय आनी खंडी जावन तें बरें जावं दी म्हणून आशिता नाटक बरें जातात की फिल्मां बरीं जातात तुका
1: ते दोनी कंपेर करूंक जायना स्टेज आहा पळय ती लायव्हली ऑडियन्स तांतू मेळचे रिएक्शन आहात पळय ते काले म्हणटा ते कानाक आयकूंचे तांचे ते क्लॅप्स या विसरले या तांणी दिवचे ते दुसऱ्यान मुवींत कितले टेक करीत तुवें हे स्पॉन्टेनियस फिल्मांत तुवें पयल्यान तुका काले शिंद जाल्यार फंबल जाल्यार पुरतीक शूट कर ना करचे लायव्ह शोचे हांव काले उलयता पळय तेंत हांगा फंबल जायनातले बरी पळोवन काणचे से इम्पॉर्टंट तो पफॉर्मन्स पूण ड्रामांत लायव्हली ऑडियन्स तांतू आमी गॅप दिवंक आसता लोकांनी हसताना या तुवें दिताना ते समा मायकाक आयकना ते आयकता की ना मातशे म्हाका दोनी लायक म्हाका दोनी प्रोफेशन म्हाका निजा की लायक
0: तुका जाल्ल्या ना ये तुका दोनी प्रोफेशन लायक जाल्या तुवें तुजो नाटक बरयताय आमचे प्लॅन आसा
1: हांव तितल्याक पावना त्या रेंजाक पावना हांव कशें गे म्हळ्यार हांव आयडियाज दिता म्हजे कडेन मस्तू आसात प्लॅन्स आसात या विशय आसात हांव कोणी स्क्रिप्ट रायट करता उठ्ठू बसून म्हजे इनपुट्स जाल्यार दिता म्हळ्यार म्हाका बरोवची आशा आसली पूण हांवें ते करनासतना आतां उजयलो मंड कुंभ जावन गेला
0: आनी आज तो रेडियो सारंगार आयलो जायते सांगता तुवें सांगले तुज्या जिवितांत कशें बघलें तुका
1: ना म्हाका एक बरें एक्सपिरियन्स हे हांव दुसऱ्यांनी करचे हांवें इंटरव्यू करचे खुद्द पळयलां पूण हांव तूं फाटी फाटी सरतलो म्हजे एक व्हडले मायनस पॉयंट ते पूण ह्या पटी हांवें निर्धार केला काले म्हणजे एक कोंकणी भाशेच्या खातीर म्हाका म्हज्या कांय करून जाता आनी म्हाका सपोर्ट आसा म्हणून कळ्ळ्या उपरांत हांव इल्लेशें आतां इंट्रस्ट काडून आसा म्हाका आतां मुस्तो जावन म्हाका आतां सपोर्ट आसात
0: म्हजे कॉल येवन आसा पळय हॅलो नमस्कार नमस्कार कोण उलयता रत्न शेट्टी उलया
1: नमस्ते ಹೌದು ಖಂಡಿತ
2: ಆಮೇಲೆ ನಿಮ್ ಕನಸ ಎಲ್ಲ ಈಡೇರ್ಲಿ
1: ಥ್ಯಾಂಕ್ ಯು
2: ಮಾತಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದಗಳು
1: ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಮೇಡಮ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಧನ್ಯವಾದ
0: ಓಕೆ ಮ್ಯಾಮ್ ಧನ್ಯವಾದಗಳು ಸೊ ರತ್ನಶೆಟ್ಟಿ ಉಲೇಲಿ ಅಂತ ಸಂಗತ ಮುಖಚಾಯ್ ಕೂಪೇನ ತುಂಬಿ ಫೋನ್ ಕರ ಅಕ್ರೇಸ್ ಒಂಟು ಅಸ 6364204949 ಈ ಸಂಖ್ಯೆ ವೈ ತೆಂತ ಆಸ್ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗರ್ತು ಆಯ್ಲೆ ತಳೋ ಮಳೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕಶೆ ಬೋಗ್ಲೆ
1: बरी एक बरें एक्सपिरियन्स म्हजें कित्याक म्हळ्यार म्हाका व्हडलो अवकाश पयले पटी मेळचो म्हण सांगयात तुमी दिल्यात अवकाश हांव तूं पाटी सरतलो न्हू पूण आज हांव तुमचे उरल्याक हांव आयलो कित्याक म्हळ्यार एक पटी म्हाका एक भोगलें ह्या पटी दिजेत म्हणून आनी म्हाका एटमोस्फियर पळोवन म्हाका मस्त खुशी जाली म्हाका इवन म्हाका एक आलें म्हाका सामूक आहलें म्हजें काले भोगणां आहलीं हांवें सांगल्यान तुमकां पाती येता आयकता जाल्यार जावं पुरो कितले उलयता कोण ना म्हणून तशें तुमचे कडेन हांवें तें सांगचें म्हाका आणखी आशा आसा आणखी काले परत जावंक आसा तें प्रोग्राम आनी फ्युचरां ती तुमी म्हाका परतीक म्हाका आपूचे बरें जावनचे बरें जावन दी म्हणून पळया हांव ते एक काले म्हणटा ते एक सक्सेस रेशो काडून दवरिचें म्हाका
0: ओके कित तुजे लागीं सार जाल्यार आयच्या दिसा तूं हांगासर आयिल्ल्या वेळार तुजे कडेन थोडे चिकणी सवाल आसात, धाकटीं सवालां म्हणटात. एकाच उतरान या एकाच वाक्यान ते उतर जाप दिवचे तसली सवालां. तुवें मस्तो कथा म्हळें, तुवें घडये घडये सांगलें मस्तो पटी मस्तो कामच्यांत. तुजें फेवरेट काण खंयचें?
1: फेवरेट काण म्हूण ना, आमी हांव म्हाका तुका पळयता घालता, हांव पुराय खाता.
0: बट जावन तुवें
1: मनशाक सोड
0: लायक खंयचें म्हण ना. हरएक
1: हरएक वस्तू कित्याक म्हळ्यार ती एक आमकां वागे क्रिस्तांव जे कत आसले गोत आसले विशयी आमच्या फेस्ताक आमी गांव जे कत.
0: तुजे फेवरेट हे खाला म्हणटात एक्टर कोण
1: म्हणल्यार खंयचे हिंदीन घे
0: ओवरऑल एक
1: ओवरऑल म्हण. एक्चुली हांव कन्नडान जाल्यार हांव तुका डायरेक्टर कम एक्टर म्हणटा उपेंद्र. तशें हिंदीन जाल्यार हांव डायरेक्शन वायज पळोवंक गेल्यार राजकुमार हिरानी. हिरो म्हण म्हाका तितले हांवें म्हाका हिंदीन हें करूं ना, हांवें कॉमेडी पळोवचे रेमर म्हाका अक्षय कुमार सुनील शेट्टी तशें पुरो. आतां जाल्यार आतां ते कॅरी ऑन करता येतात ते हेजेर तशें.
0: ओके
1: पयलें कमल हासन नसे दिवचे तशें पुरो.
0: तशें पुरो तूं एक लेजेंडरी मनशांक तुमी दिसता शिवाय अपकमर्स आनी नवें
1: अपकमर्सांक पुरो टॅक्नोलॉजी सुलभ मेळ्ळ्या तांकां काले करूंक आसा पुरो. आतां एफएक्स आर्त पुरो करतात न्हय. पयलींच्यांनी काडले कश्ट आतां इवन स्पोर्ट्स पर्सन जावन हांवें क्रिकेट आतां म्हणटात पुराय पूण त्यातला त्या टायमार जावं दी कपील देव जावं दी सुनील गावस्कर जावं दी सचिन तेंडुलकर ताणें बंचे पॅड ताचे लॅग ते किकले हेवी आसले या बॅट या आतां ग्रावंडाचे किकले हे आसले बॅट वेग आनी काले पुरो आले कोणाय गुतना. आतांच्यांनी पुरायनी म्हणचे ताणें तितले फास्ट केले अशें केले तशें केले म्हणून पूण पळोवंक गेल्यार पयलींच्यांनी काडले कश्ट आतांच्यांक तितले नांवन म्हाका भोगता. तशें जावन पुरो हे रेकॉर्ड्स ब्रेक जावन आसात आनी आतां पुरो फेसिलिटी इजी जाल्यात टॅक्नोलॉजी आयिल्ल्या वरवीं
0: दिसा भितर पॉप्युलर जाता.
1: पॉप्युलर जाता कित्याक म्हणजे मिडिया तितलें आसा रेडी आसा. पयलें नातलें
0: खाली न्यूज पेपर
1: आनी न्यूज पेपर चड म्हळ्यार आयिल्लें म्हळ्यार कॉयन बॉक्स एक सांगूंक अशें अशें जालां म्हण खबर दिवंक मोबायल आयल्या पासून पुरें सुरो.
0: तें आतां एन्ड्रॉयड आयल्या पासून आनीक बरें आयफोन आयल्या पासून आनीक बरें म्हणजे इंस्टाग्राम तसले एप्स आयल्या पासून. ओके कित जायतें तुवें आज तुज्या जिवितासो गॉड कोडू अनुभव वांटून खाण गेले आमच्या आयकोप्यांक निमाणो संदेश कितें दिवंक अशें तें.
1: हांवें इतलें सांगीत जाता तितलें आमचे यंगस्टर्स कोण आसात तुमचे हिडन टॅलंट काले आसल्यार ते भितर दवरनाकात. काले रायटींग जावन आसा, सिंगींग जावन आसात की एक्टींग जावन आसात. आतां जाय तितली प्लॅटफॉर्म आयल्यात आतां इंस्टाग्राम थ्रू रिल्स आनी कालेंक करता आतां सिंगींग कॉम्पिटिशन जावं दी या हरएका दी खंयच्यांनी भाग घेया आनी एटेम्प्ट करा. आतां खंयचेय जावं दी कोणी एक सपोर्ट आतां तुमकां ऑटोमॅटिकली तुमकां आतां ऑनलायनार खंयचेय आसा तुमी मुखार येवंक प्रयत्न करा. आतां अवकाश आमचे कोंकणी मेनली हांवें सांगचें कोंकणी आमची भास आसता ते तांतू काले म्हणून करूंक जाता जाल्यार हांव सांगूंक हांवें आतां मस्तो लेटली आयलां पूण तुमी तशें करनाकात न्ही. हांवें म्हजे हांव स्पोर्ट्स करियर आतां मागीर हांव कोंकणी हाका जंप जालो पूण तुमकां मेळ्ळे अवकाश जाता. फॉर एग्जाम्पल कोंकणी नाटक सभा काले आयोजीत करता प्रोग्रामां या खंयचेय रियलिटी शो आतां बरो इवन आमच्या डान्स प्रोग्राम कोण आमचो विन्सन सर करता ताकाय तुमी सपोर्ट पुरायनी हे करीचे प्रोत्साहन दिचे आनी पार्टिसिपेट करीचे. कित्याक म्हळ्यार आमी मँगलोरियन्स आमी खंय गेल्यार आमी आसा ऑल ओवर द वर्ल्ड तमींत आसा आमचे कोंकण सगळ्यांनी आसा.
0: तर कित आयसो हो दीस तुवें सोबयलो तुज्या उतरांनी तुज्या भोगणांनी आनी तुज्या जिनेच्या त्या सोबीत गणितांनी तुज्या वडिलां सोडो आस काडलो आनी तुज्या चिवीत रुपांतर केल्ल्या खातीर तांकां तुवें दिनवास म्हळे. रेडियो सरंगाच्या निर्देशका तर्फेन तुका हांव देव बरें करूं म्हणटा. येताळो मळो कार्यक्रमान भाग घेतल्या खातीर तुज्या जिविता बरें मागता. देव बरें करूं.
1: देव बरें करूं.
0: मुखो जेन्ना आंगज आयसो वांगडो सोमता पर्वत मेळटा आमी मुखल्यांकड्यान तो व्हड म्हणून सरायकत्र रेडियो सारंग 107.8 FM रंग रंग आळजीनी.

0: तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळजीनी आयच्या कोंकणी प्रसाराक मोगाचं स्वागत.
1: मुखार कवी जावन आसाच अरुण दांती हांणी पेरनाल गांवचे आतां बिजयंत वस्ती करून आसाच हांणी टी व्ही निरूपक आनी गायक जावनूय साबार कवळ्यांत गायल्यांत. आज कालचे चेड हांणी गायले एक हिट पदा म्हूण सांगू येता. दायजी टी व्हीच्या आमी दोगी शेजारा कार्यावळीक आनी निरूपण केल्या. 27 वर्सांत हांव न्हू BAF कॅमिकल कंपनींत क्वालिटी ऑफिसर म्हणून वावर करत आसाची. ताचे मध्ये तांकां कवना बरोवची अभिरुची आसा. आतां तांणी बाबान शिवल्ली मोडलां हे कविता वाचन करता.
2: नमस्कार, न्हिदो ना न्हय. म्हजी कविता आसा बाबान शिवल्ली मोडलां. पावसाळ्याचो म्हयनो लग्न आयलो, बाब आसलो तर मोडलां शिवून सगळें तयार दवर तोकोडना. पेट्रोबांच्या जाग्यार 4 मोडलांचो आडोस तयार केल्लो बाबान. गोट्या पाक्याक मोडलां शिवून रावळेरस बांदिल्लें बाबान. कुंकडा गुड मातयेन बांदून शेणान रंगवून कसलोन पडत काडना म्हळ्ळ्या भियान दोनी कुशीनी मोडलां शिवून भद्रती केल्ली बाबान. घरच्या पाटल्या रोकडाच्या जनेलाक जड वारें मारतालें जाल्ल्यान आसली मोडलांय काबार देखून दुलसीन बायगली थोडी हण्ण शिवल्ली बाबान. घरचे पाकी काजाराच्या माटवा बरी सजयल्ल्या बाबान पावसा पयले मोडलां शिवचे काम सोंपोवचें आसले कांयच बाकी दवरिनासतना. पूण हांव न्हू पावसाळ सुरू जाल्या सिरंदराच्या पावसांत सत्री फुलोवन घरच्या हेणे तेणे तिळ्ळ्यारी मोडलां दिसली नात. मोडलां शिवचो बाबूय दिसलो ना. दोळ्या इडांत हांव हातार गळिल्लीं दुकां दिसलीं शिवाय ह्या पावटीच्या पावसाळ्यांत बाबाचो उडास मात्र आसुल्लो. पूण बाब मात्र नातल्लो. देव बरें करूं.
1: धन्यवाद अरुण बाब. मुखारची कवयित्री जावन आसा सपना क्रास्ता आनी सगळ्यांक वळखीचे वामनजूर गांवाचे. कन्नडांत एम ए पदवी आपणावन 25 वर्सांत हांव न्हू आनी कॅम्ब्रिज स्कूल पालदाने हांगासर कन्नड शिक्षक म्हणून वावरतात. गायना नटना कार्यनिर्वहणा बरोवपीण अशें बहुमुखी टॅलेंट. साबार नाटकांनी नटन केल्या. CD कवळ्यांनी संगीत सांजेंनी गायन केल्या. साबार तुळू सिनेमाकाई नटन केल्या. स्वतः पदां बरोवन ताळे सजयता आनी सादर करता. प्रस्तुत हांणी कोंकणी अकादेमीचे सांदो जावन वावुरतात. हांणी आतां आमचे मुखार आजच फुडें सर म्हणचे कवन वाचन करतात.
3: देव बरें करूं. म्हज्या कवितेचें नांव आसा आजच फुडें सर. हासून नासून आमी सलच्या रस्त्यार मावून पोणी रडची काळजां शिंपोडल्यां. हासून नासून आमी सलच्या रस्त्यार मावून पोणी रडची काळजां शिंपोडल्यां. दोळ्यांक दिसा नातलेल्या त्या रडण्याक कान दिवन मनशा धर्म दाखोव्या. दोळ्यांक दिसा नातलेल्या त्या रडण्याक कान दिवन मनशा धर्म दाखोव्या. भुकेन मुरगाटलेल्या मनशाची बशी आजून आसा तशीच काली. गिन्यान नातलोलो मनीस दळदीर आनी नापास हांकां सर्वांक सांगाता उकोल्ल्यार समाज आमची जावून नंदन केळतली हांसता फुलती सार्थकता. समाज आमची जावून नंदन केळतली हांसता फुलती सार्थकता. फकत उलयल्यार पावना, आमी सर्वां कमर बांदून खळाक देवूंक जाय. फकत उलयल्यार पावना, आमी सर्वां कमर बांदून खळाक देवूंक जाय. आपूण म्हणलें हम आतां सोडूंक जाय. ते दाळां वाळटली पळय आमी म्हणली सकत. आपूण म्हणलें हम आतांच सोडूंक जाय. ते दाळां वाळटली पळय आमी म्हणली सकत. आज आमी निश्चल बसून मावून रावल्यांव तर फाल्यां हांगासर मुन्नाय उखलतले. दैरान आजच आमी जोळतो दिवो घेवन मांडलोलो दाट अंतकर पयस दावडव्या. धैर्यान आजच आमी जोळतो दिवो घेवन मांडलोलो दाट अंतकार पयस दावडव्या. म्हजे बळिश्ट समाजेक जागोव्या. वापार्या दया म्हणले आमचे हातेर. म्हजे बळिश्ट समाजेक जागोव्या. वापार्या दया म्हणले आमचे हातेर. हेरांची बदलावन करूंक पेसाडच्या आदी भावा भयणी काडया आमी आजच पयले मॅट. भावा भयणी काडया आमी आजच पयले मॅट. देव बरें करूं.
1: आमकां मुखार वचपाक एक प्रेरणादायक संदेश दिल्ले सपना बाईक धन्यवाद.

0: आता अखेरीचो कवी जावन आसा एडवर्ड लोबो हांणी तोकोट्टूचे बहुभाषा कवी म्हणून सांगेत कित्या म्हळ्यार हांणी फक्त कोंकणींत नाच तुळू कन्नड ब्यारी अशी वेगवेगळ्या भाषेंतूय कवन बरोवन वाचता पत्रिकेकय कविता बरयता लेखन प्रकट करता नाटक आनी शॉर्ट मुवींतूय अभिनय करता आकाशवाणी तशी वी फोर चॅनल आणि नम कुडला असल माध्यमांतूय संदर्शन कार्यक्रम हांतू प्रसार करच्याक तेंको दिता जिल्हा मट्टाचे आनीक वेगवेगळे संमेलनांतू कविगोष्टींतू भाग घेतला कर्नाटक साहित्य परिषद हाजो कार्यदर्शी जावनूय ताजे सेवा दिते आसा ब्यारी अकादेमीचे ब्यारी काव्य संपुटांत हाची दोन कविता प्रकट जाल्याची तशी ब्यारी चुटुकू स्पर्धेंतूय हाणें इनामां जोडल्या हो आतां रेडियो सारंग हांतू उद्योगी जावनू आसा आतां आमचे मुखारी आशा नशा म्हणजे कविता वाचन करता
1: सर्वांक नमस्कार म्हजे कवितेचें नांव आसा आशा नशा आश

0: अरे अरे अरे अरे डोलला
1: काय रे सटली बुटली काय घेऊन
2: ओ हो हो हो क्लॉड प्रेम काही म्हणून सांगो वाटा रे मुझे ग्रासा
1: किते
2: कंचा कास्ताची बाईल मेळली रे माका एका घडयेचे सुकना पहिले मुझी बाईल हसन मुखी असली आता पण सूरपणा की झाल्या पायार पाय घाल बसता आणि माका फरमायता ये डोल्ला उदा घाड ये डोल्ला जाडू मार ये डोल्ला अळण काढ उदागदा पै बजवे हुकलाय असे काम कन कन झाला पळे हा मुस्का सांग्या बर ताज्या मुस्का रागाल्या म्हणून जाता माका ना आणि हा रवाना हा उद्या हळले तुझ्या घरात रवाना हा काही तरी वेता
1: काही वेताय रे
2: सीद मंगलोर वेता
1: मंगलोर वेता ए
2: हा काही तरी काम करून दिस सरता मंगलोर बरो गाव बरे बरे जागे असतात सांजेच्या वेळार कदरी पार्क टागोर पार्क तन्नीरु बावी पिळीकुळा जागे आणि बोवल्यार थंयसर येऊच्या सुबी सुबी चेडवांक पळयल्यार दोळे थंड आयस्ता बरी जातात बरे बरे गुडे असतात कपरी गुडो बुल्प गुडो जल्ली गुडो मण्णा गुडो चुंबू गुडो नंदी गुडो या गुड्याने बसल्यार खंयचे एकले चेडू म्हाका कायस करतले ते खंडीत हांव हांगा रवाना ह्या बायले सांगे दीस सारूंक म्हाका जायना केदळला पळयला रे किरी किरी चिरी चिरी पिरी पिरी हांव सीद मंगलोर वेता
1: मंगलोर येताय
2: वय
1: मंगलोरची गजाल कुत्र तुका
2: कितें जाला मंगलोरांत
1: आयक आयक

0: लागले. तरी अंगारा फाटे ओसाना
1: आणि
0: रांदी सोबत पुंकोण पुंकोण तुझं हरत्या चौगुड अमसाण्याच्या डब्यावर पकोड पडला.
1: पण काही येताय रे
0: सीधा बंबई येता.
1: बंबई
0: गावात तुम्हाला एरिया सोडलं बरी मुंबईत लव्ह एरिया सोडला अगदी बरोबर जागे मलबार हिल हँगिंग गार्डन कुसरू बाग राणी बाग चौपाटी बँड्रा बँड स्टँड चेडव बसून असतात. थंय तर पाववाडा बटाटवाडा बेलपुरी पाणीपुरी विकून गेलो तर एक चेडू मिनट म्हाका मेळटा ते खंडीत ना हांव रावा ना ह्या बायले लगे दिसारूंक जायना केदळ पडलेला रे किदी किदी चिरी चिरी पिरी पिरी हांव सीधा बंबई येता.
1: बंबई
0: वय
1: मुंबईची कसं कोकतून
0: किती झाला बंबई
1: ऐक ऐक.

0: किते बोंबई तितून पार जालांगी दर्याव पाटी गारव असाना
1: आणि खय येताय रे
0: मग ते मारताया
1: छत
0: च्या पाती लाटच्या लाटण्याने तुम्हाला मार पळे अळे दुंगोटायला
1: तर आता कळत आहे ना
0: सीधा बँगलोर वेता
1: बँगलोर
0: बँगलोरचा हवा एअर कंडिशनर बरी थंड काही बँगलोरातल्या कब्बन पार्क भूमी वैकुट काही त्यांच्या रुकामुळे आणि आडोसाक कुट कुट करून पारव्याने मोकेल्या बरी आवाज ऐकत आहे हा सीधा तैंत येता हा हंगा सर्रावाना कदळा पळलेला रे किरिकिरी चिरी चिरी पिरी पिरी हा सीधा बँगलोर वेता
1: बँगलोर
0: वय
1: बँगलोरची अवस्था नाही तू
0: किती झाला बँगलोर

0: मुजन शिवाचे हाय तूस मुजन शिवाचे तूस मुजन शिवाचे काळीस मोचे वावयता वोचे बाय तुझ्या मोगाचे रातीच्या स्वप्नात आपली पकेळता रूप तुझ्या आंजाचे एक बाये लागी ये तूस मुजन शिवाचे हाय तूस मुजन शिवाचे तूस मुजन शिवाचे
1: Radio Sarang 107.8 FM